ताकत दे ताकत धर्म संग्रह दादिन ताकत दे ताकत धर्म संग्रह दादिन ताकत दे ताकत धर्म संग्रह दादिन ताकत दे ताकत धर्म संग्रह दादिन ताकत दे ताकत धर्म संग्रह दादिन ताकत दे ताकत धर्म संग्रह दादिन ताकत दे ताकत धर्म संग्रह दादिन ताकत दे ताकत धर्म संग्रह दादिन ताकत दे ताकत धर्म संग्रह दादिन ताकत दे ताकत धर्म संग्रह दादिन ताकत दे ताकत धर्म संग्रह दादिन ताकत दे ताकत धर्म संग्रह दादिन ताकत दे ताकत धर्म संग्रह दादिन ताकत दे ताकत धर्म संग्रह दादिन ताकत दे ताकत धर्म संग्रह दादिन ताकत दे ताकत धर्म संग्रह दादिन ताकत दे ताकत